0: മെഗാഫെയറിൽ ലഭ്യമായിരുന്ന എല്ലാ സബ്സിഡി നോൺ സബ്സിഡി സാധനങ്ങളും ഇന്നു മുതൽ സപ്ലൈകോ പീപ്പിൾസ് ബസാറിൽ ലഭിക്കും. ബി ഡബ്ല്യു എഫ് ബാഡ്മിന്റൺ ലോക ചാമ്പ്യൻഷിപ്പിൽ ഇന്ത്യയുടെ ട്രീസ ജോളിയും ഗായത്രി ഗോപിചന്ദും വെങ്കല മെഡൽ നേടി. ഇതോടെ ലോക ചാമ്പ്യൻഷിപ്പ് മെഡൽ നേടുന്ന രണ്ടാമത്തെ വനിത ഇന്ത്യൻ വനിതാ ഡബിൾസ് ജോഡിയായി അവർ മാറി. അർജുന അവാർഡ് ലഭിച്ചതിന് തങ്ങൾക്ക് വലിയ ഉത്തേജനം നൽകിയതായും ടൂർണമെന്റിലുടനീളം പ്രചോദനം നൽകിയതായും ഇരുവരും ഡൽഹിയിൽ മാധ്യമങ്ങളോട് പറഞ്ഞു. പ്രധാന വാർത്തകൾ വീണ്ടും. അഹിംസയിലുള്ള രാജ്യത്തിന്റെ വിശ്വാസം ബലഹീനതയായി ആരും തെറ്റിദ്ധരിക്കരുതെന്ന് രാജ്യരക്ഷാ മന്ത്രി രാജ്നാഥ് സിംഗ്. വിദേശകാര്യമന്ത്രി ഡോക്ടർ എസ് ജയശങ്കറിന്റെ റഷ്യൻ സന്ദർശനത്തിന് ഇന്ന് തുടക്കം. ടെലിവിഷൻ ചാനലുകളുടെ 12 മിനിറ്റ് പരസ്യ സമയപരിധി ഒഴിവാക്കുന്നതിന് കേന്ദ്ര ഗവൺമെന്റ് വിജ്ഞാപനം പുറപ്പെടുവിച്ചു. സംസ്ഥാനത്ത് വരും ദിവസങ്ങളിൽ ശക്തമായ മഴയ്ക്ക് സാധ്യതയെന്ന് കേന്ദ്ര കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. പിഡബ്ല്യുഎഫ് ബാഡ്മിന്റൺ
1: अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी ह्यः नवदिल्ल्यां स्थिते भाजपा मुख्यालये भाजपादलस्य नवनियुक्तैः राष्ट्रियपदाधिकारिभिः सह उपवेशनम् अकरोत्.
2: उपाध्यक्षं नितिननवीनं विहाय दलस्य राष्ट्रियोपाध्यक्षाः, महासचिवाः, अन्ये पदाधिकारिणः च अपि उपवेशने उपस्थिताः आसन्. प्रधानमन्त्रिणा सामाजिक संचार पटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे उक्तं यत् संघटनात्मकोपवेशनानि नूतन विचारैः नवदृष्टिभिः च सम्बद्धानि भवन्ति. येषाम् उद्देश्यं दलस्य सुदृढीकरणं जनसम्पर्कस्य च विस्तारः अस्ति. सः उक्तवान् यत् दलस्य सहकर्मिभिः नूतन संघटनात्मक दलस्य सदस्यैः च सह अत्युत्तमः संवादः जातः. इतः प्राक् भाजपादलस्य राष्ट्रियाध्यक्षः नितिननवीनः नवनियुक्तैः राष्ट्रियपदाधिकारिभिः सह उपवेशनम् अकरोत्. नितिननवीनः सनसूचितवान् यत् उपवेशनावधौ भाजपादलेन वन्दे मातरम् इत्यस्य ऐतिहासिकपरम्परायाः सम्माननस्य संरक्षणस्य च सम्बन्धे एकः प्रस्तावः अपि पारितः. दलेन सम्पूर्णस्य वन्दे मातरम् इत्यस्य सम्माननम्, गौरवम्, ऐतिहासिक परम्पराम्, राष्ट्रियस्थानं च संरक्षितुं संकल्पः अपि कृतः. भारतस्य राष्ट्रियगीतस्य रूपेण तस्य स्थानं यथावत् स्थापयितुं दलं प्रतिबद्धमस्ति. रक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य कोलकातायां गार्डन रीच शिप बिल्डर्स एण्ड इंजीनियर्स लिमिटेड अथ यन्त्र इण्डिया लिमिटेड चेत्यनयोः गार्डन रीच इत्यत्र स्थितेभ्यः पञ्चसौविध्य केन्द्रेभ्यः आयोज्यमाने भूमिपूजन समारोहे भागं ग्रहीष्यति. पश्चिमबंगालस्य मुख्यमंत्री सुवेन्दु अधिकारी अपि कार्यक्रमे उपस्थितः भविष्यति. भूमिपूजन समारोहानन्तरं जीआरएसई इत्यस्मिन् भवने सूक्ष्म लघु मध्यमोद्यमैः सह संवादसत्रम् आयोजयिष्यते. रक्षामन्त्री दिवसस्य उत्तरार्धे युवभारती क्रीडांगणे ईस्ट बंगाल एफसी तथा मोहन बागान सुपर जॉइंट इत्यनयोः मध्ये आयोज्यमानायाः ड्यूरन कप इत्यस्य स्पर्धायाः निर्णायकचक्रमपि द्रक्ष्यति. भारतीय वायुसेनया ऑस्ट्रेलिया मलेशिया देशयोः द्वयोः अन्ताराष्ट्रिय विमानाभ्यासयोः स्वीय सहभागिता सफलतया सम्पन्ना. एतयोः ऑस्ट्रेलियायां पिच ब्लैक 20-26 इत्यभ्यासः अथ मलेशियायां उदार शक्ति 20-26 इत्यभ्यासः च सम्मिलितौ स्तः. रक्षामन्त्रालयेन उक्तं यत् द्वयोः देशयोः भारतीय वायुसेनायाः सहभागितया हिन्द प्रशान्त क्षेत्रे तस्याः परिचालन क्षमता, उन्नत सामरिक समन्वयम् अथ रणनीतिक रक्षा सहयोगं च सुदृढीकर्तुं प्रतिबद्धता प्रकाशिता. विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः अद्य प्रभृति रूस देशस्य द्विदिवसीयाधिकारिक यात्रायां भविष्यति. तत्र जयशंकरः भारत रूस अन्ताप्रशासनिकायोगस्य वाणिज्यार्थिक प्रविधि सांस्कृतिक सहयोगानां 27वें अधिवेशनस्य साध्यक्षतां विधास्यति. यात्रावधौ डॉ जयशंकरः रूस देशस्य विदेशमन्त्रिणा सर्गेई लावरोव इत्यनेन सह मेलनं करिष्यति अथ क्षेत्रीय वैश्विक विषयेषु अपि चर्चा करिष्यति. क्रीडा मन्त्रालयेन ह्यः जापाने आगामि मासे प्रारप्स्यमाणानां एशियायाः क्रीडानां कृते 92,400